0: संस्थाप्य अत्रिगोत्रस्य वेंकटेश प्रेत नमश्राद्धे अजन्ते क्षण उपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेंकटेश प्रेत नमश्राद्धे विदन्ते पाद्यमुपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेंकटेश प्रेत नमश्राद्धे आसन उपतिष्ठतु तिरान् प्रक्षिप्य अत्रिगोत्रस्य वेंकटेश प्रेत नमश्राद्धे
1: ಅರೆ ಯಾರೇ ಆಗಿದ್ದ ಬಸ್ ಬರ್ತದೆ ಇಷ್ಟ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಕುದುರೆ ಆಯ್ತಾ